जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजित

दमदार आणि गेल्या 4 वर्षांपासून अलकप्रेमी रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या त्यांच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आज अलकची झलक हा आपला शेवटचा प्रयोग आहे, प्रयोग क्रमांक 185। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नाराज होऊ नका, हा अलकची झलक प्रयोग क्रमांक 185 डिसेंबर 2025 म्हणजेच कॅलेंडर इयर 2025 मधील शेवटचा प्रयोग आहे, कारण आज आहे 28 डिसेंबर आणि पुढच्या रविवारी नवीन वर्षात नवीन दमात आपण अलकची झलक 2026 मध्ये घेऊन येणार आहोत। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, प्रयोग क्रमांक 184 मध्ये एकापेक्षा एक दमदार, एकापेक्षा एक भारी, जबरदस्त आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी विचार करायला लावणाऱ्या अलग तुम्ही ऐकल्यात। आणि आता आपण प्रयोग क्रमांक 185 मधल्या पहिल्या अलगकडे वळतोय। ती आपल्याला पाठवले छंदोगमत्य आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव दाभाडे येथून अलगकार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब उर्फ हृदय जॉकी। अलगकार अमरदीप लिहितात, ती म्हणाली, आम्ही दोघी मायलेकी जेव्हा तुम्हाला सोडून जाऊ तेव्हा तुम्हाला आमचे महत्व पटेल। तो म्हणाला, तुम्ही मला एक संधी द्याच। अलकार अमरदीप, तुम्ही मला एक संधी द्याच याचा अर्थ तुम्ही दोघी जा, असं तुम्ही मला एक संधी द्याच, तुमचं महत्व मला पटेल, म्हणजे काही दिवसांसाठी तुम्ही जा की तुम्ही मला ही संधी द्याच, म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही सोडून जाल तेव्हा मला तुमची किंमत कळेल, व्यक्तीची माणसाची किंमत नंतरच कळते, या वाक्प्रचाराला अनुसरून त्या ठिकाणी तुमची अलग आहे। आणि तुमची अलग नेहमीप्रमाणे विचार करायला भाग पाडणारी अलग आहे, पण खरंच व्यक्ती माणूस जेव्हा आपल्याबरोबर नसतो तेव्हा त्याची किंमत कळते, म्हणून तो असताना त्याची किंमत कळून घ्या आणि किमती मौल्यवान व्यक्ती आपल्याबरोबर कायमची ठेवा, हा दमदार संदेश अलगकार अमरदीप अर्थात हृदय जॉकी तुम्ही दिला आहात, खूप खूप छान। चला ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पुणेतून पाठवले, अलगकार वसुधा वैभव नाईक। अलगकार वसुधा, माझ्या अंदाजाने 6 ते 7 महिन्यांनंतर तुम्ही अलग पाठवली आहात, असं करू नका, नियमितपणे अलग पाठवा, रुसू नका। तुम्ही नियमितपणे अलग पाठवली तर त्या ठिकाणी अलग जिथे लका कार्यक्रम असाच अव्याहत अखंडपणे चालू राहील आणि शिवाय तुमच्या अलग लेखनामध्ये सुद्धा एक प्रकारचं प्रौढत्व प्रगल्भता येईल। ऐकूया अलगकार वसुधा काय लिहितात। सरिता आता साठीला पोहोचली पण जबाबदारीतून मुक्तता नाही, उलट मुले मोठी झाली ती पण शिकवायला लागली, राग रुसवा वाढला, प्रेमाची जरा कमी कमतरता जाणवू लागली, मुलं आता आपल्यापुरतच पाहू लागली। अलगकार वसुधा, खरंच आहे, वसुधैव कुटुंबकम आपण म्हणतो पण आचरणात आणतो का हा प्रश्न तुम्ही इथे उभा केलात। आणि साठीला पोचलेल्या स्त्रीला जबाबदारीतून मुक्त व्हायचं असतं पण जबाबदारी वाढत जाते आणि मग त्या व्यक्तीला मात्र आहे तसं आयुष्य जगावं लागतं। ऐकूया पुढची अलग, सोलापूर कॉम्प्लेक्स गडचिरोली येथील अलगकार उपेंद्र रोहणकर लिहितात। ती म्हणाली, मला कविता लिहिता येत नाही पण कविता जगते, जीवनात जसे सुख येतात तसे दुःखही येतात, कधी हसते रडते रागवते पडते उठते परत चालू लागते, यालाच मी माझी कविता समजते। वा वा अलकर उपेंद्र, काव्यात्मकता आहे तुमच्या अलग मध्ये, तरलता आहे, भावनात्मकता आहे तुमची अलग, भावना प्रधान आहे आणि भावनेला हात घालणारी आहे कविता। ती म्हणाली, मला कविता येत नाही आणि पण मी कविता जगते, कारण खरंच आहे आपण तसे सगळेजण रोज कविता जगत असतो, कधी व्यथेची कधी वेदनेची कधी सुखाची कधी दुःखाची कधी जाणीवेची कधी नेहमीवेची कविता ही आपल्या आयुष्यात असतेच। खूप सुंदर कविता कवितेला समर्पित केलेली तुमची अलग, अप्रतिम धन्यवाद। ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले, नेरूळ नवी मुंबई येथील डॉक्टर शैलजा करोडे। डॉक्टर शैलजा, नुकताच तुम्हाला एक पुरस्कार मिळाला, त्यासाठी तुमचं पुणे आवाज 107.8 FM वतीने अभिनंदन आणि असेच पुरस्कार मिळवत राहा, आम्हाला पण थोडेसे ठेवत चला। आनंदी आनंद, प्रसव वेळानी वीणा तळमळत होती, बीपी खूप वाढलं।

सिझेरियन करावं लागेल, डॉक्टर म्हणाले. क्षणाक्षणाला धोका वाढत होता. आई किंवा मूल यापैकी एकालाच आम्ही वाचवू शकतो. संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त झाले. आईला वाचवा, कुटुंबाचा निर्णय. तासाभराने डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले. अभिनंदन, मुलगा झालाय. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. ऐकताच सर्वत्र आनंदी आनंद झाला. वा डॉक्टर शैलजा, मला हितेनं जुने हिंदी चित्रपट आठवले. ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तो लाल बल्ब असायचा आणि मग त्या ठिकाणी तो पुरुष म्हणजे तो त्या ठिकाणी होणारा बाप बाहेर सिगरेट फुकत असायचा आणि तो त्या ठिकाणी एरा झाला घालत. डॉक्टर आयत्या वेळेला बाहेर यायचा, किसको बचाना है, आणि मग तो विचार करायचा, सिगरेटचा एक धूर काढायचा आणि म्हणायचा मा को बचाव, सर सलामत तो पगडी बचाव. पण बऱ्याच वेळेला खरंच योगायोग असतो म्हणा, चमत्कार असतो म्हणा, देवाला काहीतरी वेगळंच त्या ठिकाणी करायचं असतं म्हणा, म्हणजे दैविक कळणी म्हणूया आपण की त्या ठिकाणी श्रद्धा म्हणूया, मला माहित नाही, पण त्या ठिकाणी असं काहीतरी होतं आणि तुम्ही डॉक्टर आहात त्याच्यामुळे तुम्ही तशीच अलग लिहिली आहात. ऐकूया आणखी एका डॉक्टरची अलग. अलगकार डॉक्टर आरती दिनकर म्हापसा गोवा येथून लिहितात. ती त्याला म्हणायची, मला पैठणी साडी घ्यायची आहे. तो नेहमी म्हणायचा, सध्या खर्च आहे, नंतर घेऊ. आज तिच्या पार्थिवावर टाकायला त्यानं महागातली पैठणी आणली होती. अलकर आरती, नको नको नको असं नको. जेव्हा जी गोष्ट गरजेची असते तेव्हा ती मिळाली तर त्याची किंमत असते. जसं त्या ठिकाणी अलंकार अमरदीप म्हणाले, जेव्हा जी व्यक्ती आपल्या बरोबर आहे ना तेव्हा किंमत ओळखा. गेल्यानंतर किंमत कळून सुद्धा काही फायदा नसतो. आता ती महागातली पैठणी ती थोडीच पाहणार आहे. थोडे थोडे पैसे साठवून थोडी कमी किमतीतली पैठणी घेतली असती तर कदाचित तिला आणखीन बरं वाटलं असतं. नाही का अलंकार श्रोते हो, मला सांगा खरं आहे की नाही. चला तर वळूया पुढच्या अलंकडे. जे आपल्याला पाठवले वर्षाश्री या टोपण नावाने नागपूर येथून अलंकारचं वर्षा श्रीकांत गंपावार. अलंकार वर्षा लिहितात, ते खिडकीतून पारिजातकाचे झाड बघत होते. रोज पानं गळत होती आणि तब्येतही सुधारत नव्हती. रोज काहीतरी लिहायचे. शेवटले त्यांनी लिहिले, झाली नवी सुरुवात. खिडकीतून बघितले तर दोन कोवळी पाने आलेली होती. ओ हो हो हो, अलंकार वर्षा, खरं म्हणजे तुमच्यावर अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव. आणि वर्षाश्री ही अगदी टोपण नाव, पण सोपते बरं का तुम्हाला, अगदी सुटसुटीत आणि सुट होणारं असं नाव तुम्ही घेतलंय, किती छान. मग मला इथे फक्त शेवटच्या ओळीने असा प्रश्न निर्माण केला, धक्का येतो खरं म्हणजे. खिडकीतून बघितले दोन कोवळी पाने आणि तब्येत सुधारत नव्हती. मला वाटतं आता कोवळी पाने पाहून तब्येत सुधारली असेल, कारण शेवटी त्यांनी लिहिले झाली नवी सुरुवात, पण शेवटले त्यांनी लिहिले म्हणजे याचा अर्थ ती नवी सुरुवात आहे. मृत्यूने त्यांना गाठलंय, ती दोन नवीन पानं आली आणि इकडे यांची प्राणज्योत मावळली. किती शक्यता त्या ठिकाणी व्यक्त होतात बघा आपल्या छोट्याशा अलक मधून. म्हणून मी अलंकार मित्रांनो तुम्हाला नेहमी म्हणतो, तुमची अलक असते छोटी, तुमची अलक असते छोटी, पण गोष्ट सांगते मोठी. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आरजी जगदीश या अलक नंतर वळतोय, जे आपल्या रुसले होते आणि साधारणपणे जुलै ऑगस्ट मध्ये कधीतरी त्यांनी अलक पाठवली होती आणि त्यानंतर आज पाठवली होती. अलंकार अजित महाडकर ठाणे, असं का बरं करता तुम्ही? ऐकूया अलंकार अजित काय लिहितात. लग्न झाल्यावर काही महिन्यातच तिने नवऱ्याकडे तगादा लावला की आपण स्वतंत्र राहूया. नवरा यात तयार होत नाही पाहून ती माहेर निघून गेली. दोन तीन महिन्यातच तिच्या लक्षात आले की माहेरची माणसं आपल्याशी परकेपणाने वागत आहेत. तिने नवऱ्याचे प्रेम, सासू सासऱ्यांची माया आठवून परत सासरी जायची ओढ लागली. त्याचवेळी तिच्या मोबाईलवर नवऱ्याचा मेसेज आला, आम्ही सारे तुझी आतुरतेने वाट पाहत आहोत. वा अलंकार अजित सुंदर. पण मला ही गोष्ट अजिबात आवडत नाही की नवऱ्याला त्या ठिकाणी भरीस घालायचं आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करून घ्यायची. तुला वेगळं व्हायचं होतं, तू वेगळं व्हायचं. तुला वेगळं व्हायचं होतं, तू निघून गेलीस. मग काय झालं? आणि मग मला या पुरुषाची, मला या नवऱ्याची खरंच त्या ठिकाणी अभिनंदनास पात्र असेल नवऱ्याची पाठ थोपटायची आहे आणि त्याला सांगायचंय आई वडील फार महत्वाचे आहे. मी माझ्या विद्यार्थ्या नेहमी सांगतो, रस्त्यातून चालताना मित्रांनो घसरू नका, रस्त्यातून चालताना घसरू नका आणि प्रसंग किती बाका आला तरी आपल्या आई वडिलांना विसरू नका. अलंकार अजित देर से आहे, दुरुस्त आहे तुमच्या अलकमधील नवऱ्याला आणि तुमच्या अलकमधील सासरच्या माणसांना, जिला दोन तीन महिने तिकडे राहू दिलं, तिला किंमत कळली, ती परत आली आणि मग आता ती नक्कीच कधीच असा विचार करणार नाही त्या सगळ्यांना.

मानाचा मानाचा मुजरा. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले वारजे पुणे 58 येथून अलककार अंबादास ठाकूर. अलककार अंबादास लिहितात तिच्यावर निस्सीम प्रेम करणारा त्याच्याबद्दल तिला फक्त स्नेहभाव होता. लग्नानंतर काही वर्षांनी भारतात आल्यावर पतीने सुचवल्याप्रमाणे तिने त्याच्याशी मनमोकळा संवाद साधला. त्यानंतर काही महिन्यातच तिला त्याच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका मिळाली. अलककार अंबादास अशाच प्रकारची एक अलग काही महिन्यांपूर्वी येऊन गेली. अर्थात थोडा भाव वेगळा होता, पण मला अशी खात्री आहे की आपण जे अनुभवतो, आपण जे पाहतो, आपण जे विश्व लक्षात घेतो, जशी आपली दृष्टी आहे तशी सृष्टी असते. आपल्याला कुठे ना कुठे काही ना काही संचित मिळत असतं आणि त्यातून त्या ठिकाणी आपण लिहित असतो. बघा ना किती सुंदर गोष्ट. निस्सीम प्रेम करणं त्याच्याबद्दल फक्त स्नेहभाव होता. विवाहाची निमंत्रण पत्रिका तिला त्याच्या विवाहाची निमंत्रण पत्रिका मिळाली. याचा अर्थ त्यानेही त्या ठिकाणी विचार केला आणि तिचं म्हणणं काय आहे ते लक्षात घेतलं. मलाही ते कौतुक वाटतं. लग्नानंतर कैक वर्षाने भारतात आल्यावर पतीने सुचवल्याप्रमाणे त्याच्याशी तिने संवाद साधला. या पतीला मानाचा मुजरा मिळायलाच हवा. खरंच अशा प्रकारचे पती एकीकडे आणि संशय घेऊन आपल्या पत्नीचा गळा चिरणारे पती हे भयानक असतात ते दुसरीकडे. वळूया पुढच्या अलककडे. अलककार निसर्ग कवी श्री किशोर कुमार मलेवार गोंदिये येथून लिहितात ती बाई रोज मजुरी करून घरी आल्यावर नवरा दारूसाठी पैसे मागत होता. जर त्या बाईने पैसे नाही दिले तर रोज मारत असते. एके दिवशी सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तिच्या नवऱ्यांनी दारू सोडली. नवरा व्यसनमुक्त झाल्याचे पाहून त्या बाईचा आनंद गगनात मावेनासा झाला. वा अलककार किशोर कुमार, मला तुमच्याकडून तो किशोर कुमार आठवला, तो उत्तम दमदार आणि हरपण मौला असा किशोर कुमार. आणि तुमची अलग सुद्धा तशीच आहे. सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करायला हवा, त्यांना मानाचा मुजरा द्यायला हवा आणि समस्त नवऱ्यांना सांगायला हवं की अशा प्रकारची घोडचूक करू नका, नाहीतर मग कार्यकर्ते तुम्हाला त्या ठिकाणी डांबायला, पोलीस स्टेशनमध्ये न्यायला सुद्धा कमी करणार नाहीत. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले शिवांग. अलककार शिवांग आदी जालना पाथरवाला खुर्द येथून. अलककार शिवांग, तुमचं अलग चिजलक्या कार्यक्रमात नवे नवे अलग चिजलक्या कुटुंबात सहर्ष स्वागत. पहिलीच अलग पाठवल्याबद्दल अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. अशाच दर्जेदार अलग पुढच्याला पाठवाल याची खात्री आहे. ऐकूया अलककार शिवांग पहिल्या प्रथम काय लिहितात. त्याने सादर केलेल्या लावणीला नातेवाईकांनी शेजारच्यांनी नेहमीच नाव ठेवले होते, पण तो दुर्लक्ष करत राहिला. काही वर्षानंतर तेच नाव ठेवणारे साऱ्या जगाला आम्ही याचे नातेवाईक आहोत असे सांगत होते. आम्ही याचे आणि त्याचे, म्हणजे जवळ असेल त्याला याचे, तो दुसरीकडे असेल तर आम्ही त्याचे. किती दमदार अलक आहे. अलककार शिवांग, इथे मला एक आठवण सांगावीशी वाटते. माझा विद्यार्थी अक्षय मालवणकर, तो लावणी करतो हुबेहूब, खरं म्हणजे स्त्रियांना लाजवेल इतक्या सुंदरतेने सहजतेने लावणी करतो. आणि त्यालाही तो असाच अनुभव आला, पण त्याने लावणीची कला सोडली नाही. आज संपूर्ण भारतात अक्षय दिमाखाने मिरवतो आणि आमच्या महाविद्यालयाचा झेंडा त्याने भारतभर रोवला आहे. अगदी घट्ट अलककार शिवांग त्या लावणी सादर करणाऱ्याला मानाचा मानाचा मुजरा. आणि तुम्ही अशा विषयावर अलकलेली म्हणून तुम्हालाही मानाचा मुजरा. पहिल्याच फटक्यात अगदी दमदार हेलिकॉप्टर शॉट. ऐकूया ऍडव्होकेट सौ सुलभा गोगरकर अमरावतीतून लिहितात आज तिनं लिहिलेल्या कथेचा नंबर आला व बक्षीस म्हणून काही रक्कम आहे. अरे वा छान छान, तो म्हणाला. स्वतः जगलेले आयुष्य व ज्याच्यामुळे जसे जगावे लागले असे जगावे लागले, किंमत मोजली त्यामुळे किंमत झाली ती सहज पुटपुटली. अलककार सुलभा सुलभ होती अलग, पण ते शेवटचं नको होतं. कारण आपण आपल्या कर्तृत्वाने त्या ठिकाणी आपल्या कर्तृत्वाने आपली हिंमत आपलं त्या ठिकाणी आयुष्य सार्थकी लावायचं असतं. आपण दुसऱ्याला टक्के तोंडपे दिले तर मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय, हा संदेश शेवटची ओळ नसती लिहिलीत तर मिळाला असता. पण कौतुक अभिनंदन धन्यवाद. कुठेही जाऊ नका, चहा घ्या. मी परत आलो अल्पशा विश्रांतीनंतर. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा.

तो नुकतीच आपण अल्प विश्रांती घेतली आणि त्याआधी तुम्ही एकापेक्षा एक बहारदार रसदार कसदार मस्त अशा आलक ऐकल्यात, अर्थात प्रयोग क्रमांक 185 आणि 2025 मधील आपला हा शेवटचा प्रयोग अर्थात 28 डिसेंबर 2025। अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आरजे जगदीश अधिक वेळ न घालवता आता वळतोय पुढच्या अलककडे। पुन्हा एकदा अमरावती येथील अलककार प्रतिभा पिटके। अलककार प्रतिभा लिहितात, अर्थात बऱ्याच महिन्यांनंतर अलककार प्रतिभांनी आपल्याला अलिक पाठवली आहे। अलककार प्रतिभा लिहितात, आपल्याकडे घरातील कुणाचेच लक्ष नाही असे तिला वाटत होते। कशाला राहिले यांच्या माघारी मी या जगात, असे अनेक विचार मनात असतानाच नोकरीहून परत येताना मुलगा तिच्यासाठी तिला आवडणाऱ्या हव्या असलेल्या सगळ्या वस्तू विकत घेऊन आला आणि उन्हाळ्यात पाऊस पडला। वा अलका प्रतिभा, तुमची शेवटची ओळ तुमच्या प्रतिभेची साक्ष देते। उन्हाळ्यात पाऊस पडला म्हणजे ग्रीष्माच्या धारा, म्हणजे इतेच्या ठिकाणी व्यथा वेदना, आपल्याला कोणाचं लक्ष नाही ही भावना, आणि त्यात त्यावेळेला नेमकं त्या ठिकाणी आपल्या मुलाने आपल्यासाठी काहीतरी आणावं म्हणजे सुख, म्हणजे उन्हाळ्यात पाऊस पडला। पण मी म्हणतो आपल्याकडे कुणाचं लक्ष नाही असं म्हणण्यापेक्षा आपण लक्षात येईल असं काम करत राहावं, आपण आपलं जगत राहावं मस्त मजेत, म्हणजे आपल्याला कुणाचं लक्ष नाही याची चिंता किंवा याचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही। अर्थात आई कोणाला नको असते असं अजिबात नाही, कधी कधी वेळेअभावी असं वाटू शकतं इतकंच। ऐकूया पुढची अलक लातूर येथील अलककार प्रभा वाडकर। महायज्ञ। पतंजली योग समितीची योग शिबिर संपन्न होताच महायज्ञाचे आयोजन केले होते। होम हवनाची संपूर्ण तयारी होताच यज्ञ सुरू झाला। हवनात ओतणाऱ्या तुपाकडे पाहून कामगाराची छोटी मुलगी आईला म्हणाली, अम्मा आग में वह क्या डाल रहे है? अम्मा बोली, बेटा वह घी है। लड़की ने पूछा, अम्मा घी ऐसा होता है? अलकर प्रभा अगदी कमीत कमी शब्दामध्ये गरिबांची वेदना, गरिबांच्या मनातील सल, म्हणजे बघा ना त्या चिमुरडीला तूप घी डालडा या गोष्टीच माहीत नाहीत, ते काय असतं हा प्रश्न तिला पडला। इतकी गरिबी आपल्याकडे आहे आणि आपण जगात चौथी पाचवी आर्थिक महासत्ता म्हणून त्या ठिकाणी मिळवतोय आणि इथे 100 कोटी 70 कोटी लोकांना रेशन धान्य दुकानामध्ये धान्य घ्यावं लागतंय आणि कित्येक कामगार एक वेळचं जेवून आपलं काम करतायत। ही परिस्थिती नेमकं काय सांगते काय सुचवते हा प्रश्न अलककार प्रभा तुम्ही व्यक्त केलात। तुम्ही एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीला वाचा फोडल्याबद्दल तुमचं अभिनंदन। ऐकूया पुढची अलक यवतमाळ येथील अलककार तो आरती राजूरकर लिहितात, त्याने अहोरात्र अभ्यास करून 10वीच्या परीक्षेत भरघोस यश मिळविले। आज त्याचा त्यासाठी सत्कार आयोजित करण्यात आला होता। मला मिळालेल्या गुणांसाठी केलेल्या सत्कारेकरता मी बाल सुधारगृह अधीक्षकांचे मनपूर्वक आभार मानतो, मनोगत व्यक्त करताना तो म्हणाला। अलककार आरती खरं म्हणजे त्या विद्यार्थ्याची आरती उतरली पाहिजे, त्या विद्यार्थ्याचं औक्षण केलं पाहिजे, त्या विद्यार्थ्याला खूप धन्यवाद दिले पाहिजेत, कारण त्याने बाल सुधारगृहातील आपल्या अधीक्षकांची आठवण ठेवली आणि आपल्याला ज्यांनी त्या ठिकाणी सुधारलं, आपल्याला ज्यांनी उपकार केले त्यांना त्या ठिकाणी त्यांनी याचं श्रेय दिलं, यातच खरं म्हणजे त्याचा मोठेपणा आला। त्याच्या हातून काहीतरी गुन्हा घडला असेल मला वाटतं तो नक्कीच नकळत घडला असेल, त्याशिवाय तो इतका त्या ठिकाणी सज्जन किंवा इतकं त्या ठिकाणी श्रेय देण्याइतकी ती व्यक्ती मोठी असूच शकत नाही। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले सातारा येथून, सातारा चाफळ येथून अलककार सौ हेमा पाटील। अलककार हेमा लिहितात, भाजीवाल्याने चुकून 10 रुपये ज्यादा दिले हे त्याच्या लक्षात येऊनही त्याने परत केले नाहीत, असा विचार करत की हात नेहमी मापात फसवतो। हिशोब चुकला तुमचा दादा, मिरच्या पण घेतलेत मी, हे घ्या 10 रुपये। शेजारी उभ्या असलेल्या बाईने 10ची नोट भाजीवाल्याला दिली, ते पाहून त्याला आपल्या कृत्याची शरम वाटली। अलककार हेमा खूप सुंदर अलक आहे, म्हणजे अंजन घालणारी अलक आहे। वृत्ती प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात।

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. 10 रुपये ज्यादा मिळाले गपकन खिशात टाकायचे, वर आपल्या चुकीचं समर्थनही करायचं असा एका व्यक्तीचा भाव, दुसरी व्यक्ती मात्र न चुकता आवर्जून 10 रुपये परत देते, यात मोठेपणा. आणि त्यातून शिकवण मिळते त्या पहिल्या व्यक्तीला. त्यातून त्या ठिकाणी आपल्याला कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको. शिवाय ज्याचे कर्म ज्याच्या पदरी असतात, कर्म इथेच फेरायचे असतात, असा गीतेतला संदेशही तुमच्या अलक म्हणून मिळतो. अलक कर हे माम, नियमितपणे अलक पाठवत राहा, ही एक नम्र विनंती. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले सांगली येथून अलंकार अरुणा गर्जे यांनी. अलंकार अरुणा लिहितात संकल्प. नवीन वर्षात कोण काय संकल्प करणार याची नेहमीप्रमाणे जोरदार चर्चा चालू होती. त्यामुळे तो म्हणाला, देव 12 धडे तसेच 365 कोऱ्या पानांचे पुस्तक प्रत्येकाला देत असतो आणि रोज प्रत्येक पानावर तो स्वतःच लिहित असतो. आपण येणारा प्रत्येक दिवस आनंदात कसा घालवता येईल हाच संकल्प करायचा. अलंकार अरुणा खराय, संकल्प करायचा आणि मग तो 5 दिवस टिकायचा. त्यापेक्षा मी संकल्प करतो की संकल्पच करायचा नाही. येईल तो दिवस जगायचा, पण जगायचं कसं? मस्त मजेत. जगायचं मस्त मजेत, जगवायचं मस्त मजेत, आनंदात राहायचं, आनंदात राहायला लोकांना शिकवायचं. हा अत्यंत महत्वाचा संदेश तुम्ही तुमच्या आलेपण दिलात. आणि खरंच आहे, 12 धडे 365 कोऱ्या पानांचे पुस्तक आपल्याला मिळालंय आणि रोज आपण त्या पानावर लिहावं, त्या पानावर तो स्वतःच लिहित असतो आणि आपण त्या ठिकाणी तो दिवस फक्त पाहत असतो. किती मस्त विचार तुम्ही आलेपण मांडलात, खूप छान. चला तर वळूया पुढच्या आलेकडे जी आपल्यापर्यंत पोहोचवले श्रीरामपुरी येथून अलंकार एकनाथ डांगे पाटील यांनी. अलंकार एकनाथ लिहितात, तब्बल 5 वर्ष प्रीत विरह सहन करणारा एक प्रियतम तरुण शेवटी विवाहाचा निर्णय घेऊन दूर एका शहरात नववधू मुलगी पाहायला गेला. तर तेथे त्याची जीवलग मैत्रीणच त्या नववधू मुलीची करवली होऊन नटून थटून निर्वत होती. हो हो, अलंकार एकनाथ वाह, फारच छान. म्हणजे काय, काकेतकरचा गावाजवळचा म्हणावं की नेमकं त्या ठिकाणी काय शोधायला गेलो आणि काय सापडलं, खोदा पहाड निकला चुवा, काय म्हणावं, योगायोग म्हणावा की आणखीन काय म्हणावं, काहीच कळायला मार्ग नाही. पण मला ही अलग मिश्किल वाटली, मजेशीर वाटली, आनंद देणारी वाटली आणि असं आयुष्यात घडू शकतं असा विचार कवी कल्पना करू शकते, म्हणजे लेखक करू शकतो, याचाही उत्तम साक्षात्कार तुम्ही दिलात. खूपच छान, खूप सुंदर आणि खूप मजेशीर अलग तुम्ही पाठवली. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवली आहे अलंकार श्रावणी संदीप गुंड धानोरी पुणे 15 येथून. अलंकार श्रावणी लिहितात, मला अभ्यासाचा खूप कंटाळा होता पण आता माझी परीक्षा जवळ आली होती. मी अभ्यासच केला नाही, पुस्तक उशाशी घेऊन झोपले. मला एक स्वप्न पडलं, स्वप्नात मी पुस्तक वाचत बसले होते. दुसऱ्या दिवशी मी अभ्यासाला बसले आणि मला परीक्षेत खूप छान मार्क्स पडले. वा अलंकार श्रावणी, पुस्तकं उशाला घेणं ठीक आहे पण पुस्तकातलं ज्ञान उशाला घेतल्यानंतर डोक्यात उतरणार नाही. कारण पुस्तकं ही पुस्तकं असतात, त्यातलं ज्ञान आपण वाचून अर्जित करायचं असतं. हे तुमचं आगळं वेगळं स्वप्न, आणि स्वप्नात ती वाचत बसली आणि नंतर प्रत्यक्षात वाचत बसली, स्वप्न सत्यात उतरवायचं असेल तर डोळंच व्हावं लागतं. मस्त संदेश आणि पुस्तकाचं महत्व विशद करणारा ही अलग तुम्हाला मानाचा मानाचा मुद्रा. ऐकूया पुढची अलग. त्याआधी आपण अभिनंदन करूया अलंकार स्वप्नजा घाडगे यांचं. अभिनंदन आणि खरंच अलंकार स्वप्नजा, तुम्ही किती महान आहात याची त्या ठिकाणी पोचपावती दिलीत. तुमची मुलगी ही हॉस्पिटलाइज आहे तरीही तुम्ही अलग संकलित केल्यात, आणि नुसत्या संकलित केल्या नाहीत तर संकलित केलेल्या अलग वेळेत त्या ठिकाणी आरजे जगदीशपर्यंत म्हणजे पुणेरी आवाजपर्यंत पोहोचवल्यात. काळजी घ्या, अगदी महत्वाची गोष्ट आईची काळजी असते, त्याच्यामुळे आईने मुलीच्या जवळ असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अलगचे कार्यक्रम होत राहतील, अलग कर अलग पाठवत राहतील. पुन्हा एकदा तुम्हाला मानाचा मानाचा मानाचा मुद्रा देतो आणि आरजे जगदीश वळतोय. सखी संपदा मंच इचलकरंजी अनिता दळवी अलंकार अनिता लिहितात, एकेकाळी सिगरेटचे झुरके घेत तो सतत गुणगुणायचा, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया. आता फुफ्फुसे जर्जर होऊन

त्याचा दवाखान्यात जीवन मृत्यूशी झगडा सुरू होता. स्वतःचीच न केलेली फिक्र त्यांना पश्चातापाच्या अग्नीत जाळत होती. अलक कारणिता तुमची अलक ऐकल्यानंतर वाचल्यानंतर मला अक्षय कुमार आणि तो फुकरट त्याची गोष्ट आठवली, त्याचा तो प्रसंग आठवला. आणि खरंच अलंकार अनिता, धूम्रपान करू नका, धूम्रपानाचे दुष्परिणाम काय होतात हे तुमच्या अलक म्हणून जे सांगणं आहे, हा जो संदेश आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि सखी संपदा मंचच्या जीजी हेच काम करतात, तुमच्या अलकवर संस्कार करतात आणि ती अलक आरजे जगदीश पर्यंत, पुणेरी आवाज पर्यंत पोहोचवतात. अतिशय सुंदर वळ्या पुढच्या सखी संपदा मंच पुणे यांच्या अलककडे. अलककार पूनम पवार. अलककार पूनम लिहितात, मुलाला कर्ज काढून परदेशी पाठवले. 4 वर्षानंतर आई वडिलांना फोन केला, तुम्ही घर विका, मला घर खरेदीसाठी पैसे हवे, तुम्हाला मी चांगल्या वृद्धाश्रमात ठेवतो. आई वडील म्हणाले, बाळ गेल्या वर्षापासूनच आपल्या बंगल्यातच वृद्धाश्रम चालू आहे. वा अलककार पूनम, सौ सुनार की एक लोहार की, काय ठेवून दिले, काय विचार मांडलाय की आई वडिलांना मुलांनी बाहेर काढण्याच्या ऐवजी त्या दोघांनी संगणमताने आणखीन 4 वृद्ध गोळा करून इथेच वृद्धाश्रम चालू केला. म्हणजे घर विकण्याचा प्रश्न नाही, मुलाच्या संपत्तीवर किंवा मुलाच्या येणाऱ्या पैशांवर अवलंबून राहण्याची गरज नाही, स्वावलंबी. शिवाय आणखीन 4 लोकांची सेवाही करता येईल. दमदार विचार, खूपच सुंदर. पुन्हा एकदा वळूया सखी संपदा मंचच्या पुढच्या अलककडे. अलककार बेंगलोर कर्नाटक येथील अलककार वंदना प्रशांत सारापुरे. अलककार वंदना लिहितात, निसर्गप्रेमी असलेल्या तिने आपल्या बाल्कनीतही सुंदर बाग फुलवली होती. सोसायटीच्या पुनर्विकासात देरेदार जुन्या वडाचा बळी गेला होता. ती ओकी ओकी जागा पाहून आपण काहीही करू शकलो नाही म्हणून तिला हतबल वाटत होते. अलककार वंदना, वंदन अर्थात अशा प्रकारची अलक याच्या आधी झाली होती, पण तरीही ही अलक त्या ठिकाणी पुन्हा काहीतरी वेगळं सांगणारी वाटली म्हणून विचार केला, घेऊन टाकू आणि ऐकव्या ही अलक. अलककार वंदना, वंदन तुमच्या कृतीला, वंदन तुमच्या विचारांना. अलकप्रेमी रसिक श्रोते, खरंच तुम्ही एकापेक्षा एक सुंदर अलक पाठवता, एकापेक्षा एक भारी अलक पाठवता. आणि नुसत्या अलक नाही तर त्या अलक या आशयाने संपन्न असतात, भाषा प्रभुत्व तुमच्या अलकमध्ये असतं. आणि त्या अलक तुम्ही पाठवल्यानंतर आरजे जगदीशला सगळं श्रेय देता, हे मात्र काही चांगलं नाही. अलककार जीजी अर्थात अलककार स्वप्नजा घाडगे, पुन्हा एकदा तुमची मुलगी सुखरूप होऊ दे, ती लवकर बरी होऊ दे, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करू. आमच्या सगळ्यांच्या प्रार्थनेमध्ये शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही काही काळजी करू नका, ती ठणठणीत बरी होईल. आणि तुम्ही पुन्हा एकदा अलकच्या झलक कार्यक्रमासाठी एकापेक्षा एक सरस अलक संकलित कराल, तोपर्यंत तुम्हाला मानाचा मुजरा. वळूया आता आणखीन एका व्यक्तीकडे. अलककार निखिल कोलते, अगदी न चुकता न थांबता आपल्या आणि आपल्या मित्रांच्या अलककार मित्रांच्या अलक संकलित करतात, पाठवतात. आपल्या दिव्यांगतेवर त्यांनी मात केली आणि सगळ्यांना त्यांनी आपलंसं केलं आहे, असे अलककार निखिल कोलते यांनी संकलित केलेली एक अलक आपण घेऊ. अर्थात अलककार कुमारी मानसी संतोष मनाली पंडित विलेपार्ले. अलककार मानसी लिहितात, गिरणारवर रात्री एकटाच चढणारा युवक घाबरून रडू लागला. अंधारात कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला, भिवू नकोस मी आहे. तो वर पोचला तेव्हा हात ठेवणारा कोणीच नव्हता, पण त्याच्या खांद्यावर चंदनाचा उठून दिसणारा ठसा मात्र होता. अलककार मानसी, माझ्याही मानसी तेच आलं होतं की नक्की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी ती व्यक्ती ही अलौकिक असणार. भिवू नकोस मी आहे असं म्हणणारी ती व्यक्ती ही इतली नसणार. आणि त्या अलौकिक व्यक्तीने त्याला त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्याला त्या ठिकाणी भयग्रस्ततेतून बाहेर काढलं, त्याला चिंताग्रस्ततेतून बाहेर काढलं आणि त्याला भयमुक्त वातावरणात ते गिरणार शिखर चढू दिलं. मला वाटतं दैवी योग आहे. अलककार निखिल पुढच्या अलक पुढच्या वेळेला घेऊ, तोपर्यंत पुन्हा एकदा सगळ्यांना सरलेल्या वर्षाच्या शुभेच्छा आणि 2026 या नवीन वर्षाच्या रेडिओ पुणेरी आवाज अर्थात सर्व अलककार मित्र आणि आरजे जगदीश कडून खूप खूप शुभेच्छा. नववर्ष सुखसमृद्धीचं आणि भरभराटीचा वाव.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM.

0: अजी सुनते हो?
1: हाँ सुनी तो रहा हूँ।
0: क्या सुन रहे हो?
1: रेडियो पुनेरी आवाज।
0: ओ रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो खुशियाँ बांटो।
2: नमस्कार, मी वर्षा उजगावकर। तुम्ही ऐकता आहात पुनेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।
3: नमस्कार, रेडिओ पुणेरी आवाज या रेडिओवरील नवीन कार्यक्रम बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा। काल आपण चर्चा सुरू केली होती संगीतकार नौशाद अली यांच्या संगीतमय कारकिर्दीचा वेध घेण्याची। माझ्यासोबत कालच्याप्रमाणेच आज देखील ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक मधु पोद्दार हे देखील आहेत। पोद्दार सर, आपले पुन्हा एकदा स्वागत।

0: नमस्कार सर।
1: सर, काल आपण जेव्हा बोलत होतो त्यावेळेला आपण मुघल आझमपाशी येऊन थांबलो होतो,
0: हो,
1: पण त्यापूर्वीचे काही दोन चार सिनेमे राहिले होते जे दिलीप कुमारने अभिनय केलेले होते आणि वर्षाच्या संगीताने खूप गाजले होते।
0: हो बरोबर आहे। आता त्यात प्रामुख्याने बर का 1953 चा आन येतो।
1: बर, आन
0: त्या चित्रपट हा मेहबूब चित्रपट होता।
1: हो,
0: आणि नादिर आहे त्यांचं फाईल बरं का, त्यांनी तिला शोधून काढली पहिला चित्रपट। आणि आनचं वैशिष्ट्य असं होतं, आन हा पहिला रंगीत चित्रपट
1: भारतातला,
0: त्याचं चित्रीकरण रंगीत लंडन मध्ये जरी केलं असलं तरी भारतातला तसा आन हा पहिला रंगीत चित्रपट। आणि मी मगाशी काल बोलताना असं सांगितलं होतं की शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत याचं कॉम्बिनेशन, याचं मिश्रण, सुरेख मिलाप म्हणजे नौशाद यांचं संगीत, त्यातनं एक नवीन प्रकार, मी तर प्रकार गुणा असला तरी एका नव्या प्रकाराला, एका वेगळ्या प्रकाराला म्हणू आपण, त्यांनी जास्त उठाव आणला तो प्रकार म्हणजे तो लोकगीतात जन्माला आलेला प्रकार, तो म्हणजे सहगान, म्हणजे हिंदी त्याला सहगान
1: म्हणतात,
0: मराठी समूहगीत किंवा नृत्य गीत असं जे असतं ना, म्हणजे अनेक जणांनी गायलेलं गीत तो अनेक जणांनी गायलेलं, तर नौशादच्या जवळ विद्यमान अधिक चित्रपट ही सहगान आहेत। आणि दुलारी पासून 1950 जो दुलारी ना, त्याच्या आधी सहगान नव्हती असं नाही, तर नौशाद यांनी सहगान या प्रकाराला जास्त, त्यात गंमत जास्त आणली।
1: वैशिष्ट्य होतं, वेगळं वैशिष्ट्य होतं।
0: हो हो, वैशिष्ट्य म्हणावं लागेल। आता दुलारी काय किंवा आता आपण ज्याचा उल्लेख करतो आन, त्या आन मध्ये सुद्धा फार छान छान शेडामध्ये आणि उदंखातला सहगान आहेत, मधुरीमध्ये सहगान आहेत, त्यांच्या बऱ्याच चित्रपटामध्ये सहगान हे त्यांचं वैशिष्ट्य होतं बरं का। आणि आता आपण दिलीप कुमारच्या चित्रपटामध्ये जे बोलतोय ना, तर आम मध्ये तो सहगान होती, आम हा अतिशय उत्तम चित्रपट होता, अतिशय उत्तम चित्रपट होता, गाजला हा चित्रपट।
1: बर,
0: त्याचप्रमाणे उडून कपला हा जो पिक्चर होता, संधी यांनी
1: काढलेला,
0: तर तो सुद्धा फार चांगला चित्रपट होता। त्यात सुद्धा सहगान होती, शास्त्रीय संगीतावर आधारलेली गाणी होती, असं ते उडून कटव म्हणून अमर संगीताचं वैशिष्ट्य बरं का। चकली बदलणीची एक अमर गझल या चित्रपटामुळे जन्माला आली, ती म्हणजे ना मिळतो गम ना
1: मिळतो
0: जाते, अजरामर अशी म्हणजे त्या गझलच्या दुनियेत हिंदी लोक या गझलेला फार मानतात।
1: बरोबर,
0: अमरसाठी त्यांनी लिहिली होती। आणि अजून एक उत्तम भजन म्हणून अशी गावा घातलं, म्हणजे इन्साफ का मंदिर है भगवान का घर है, ते जे आहे ना की या चित्रपटात किंवा अमरमधलं गाणं होतं, अमरमधलं काही शूटिंग आपल्या पुण्याच्या उठेवाडीच्या इथे झालं होतं बरं का। उठेवाडीच्या इथे झालेलं काही भागाचं शूटिंग,
1: त्यामध्ये मला तो विठ्ठल मंदिर दिसतं,
0: विठ्ठल विठ्ठल मंदिर दिसतं ना, त्या कारण विठ्ठल मंदिर गावाबाहेर होतं, इथेवाडी गावाबाहेरचा भाग होता तो करंजीश्वर पद्मती प्रमाणे, तिथे आपलं शूटिंग तिथे झालेलं आहे, पण लहानपणी मी त्यावेळी ऐकलेलं
1: आहे। आणखी एक मला वाटतं गाणं होतं वाले रे पाई, हे पण खूप छान गाणं
0: होतं, फार छान गाणं होतं,
1: छान गाणं होतं त्यामध्ये,
0: सत्य बलम ते गाणं होतं, सगळी गाणी छान होती, लताची सोलो गाणी त्यात होती बरं का,
1: लताची
0: सोलो दोन हिरोईन होत्या, लिंगी होती मधुबाला होती त्यात, आणि दिलीप कुमार त्यामुळे प्रश्न नाही, फार छान चित्रपट होतो।
1: यानंतर आपण येतो डायरेक्ट 1960 सालच्या कोहिनूर, हा कोहिनूर तसा पोशाखी सिनेमा होता,
0: म्हणजे सनीचा शिक्षक,
1: सनीचा
0: चित्रपट होता बरोबर आहे,
1: आणि त्यातली गाणी गाजली होती खूप कोहिनूरच्या, विशेषतः हमीर रागावरचं जे गाणं आहे,
0: हो, त्या रागासाठी इतकी मेहनत घेतली होती, म्हणजे हमीर राग सगळे त्यांनी काय केलं, सतारीसाठी अब्दुल हमीद जाफर खास आणलं होतं,
1: हो,
0: आणि तबल्यासाठी ते याला वेडा म्हणतात म्हणायचे, जाडा मुद्दा म्हणलं होतं, अब्दुल करीम जाडा, अब्दुल करीम नाव होतं, तो आनंदाने ते ऍक्सेप्ट करला, वेडा मोहम्मद त्याला वेडा करीमच म्हणायचे, त्याला आणलं होतं, म्हणजे गुलाम मोहम्मदचा धाकटा भाऊ होता, तर तबला त्याचा त्या गाण्याला।
1: आणि दिलीप कुमारनं सतारीचे खास शिक्षण घेतलं त्याच्यासाठी,
0: त्यांनी असं सांगितलं की सतार दिलीप कुमारला त्यावेळी वाजवत नव्हती, तेव्हा बोटांमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी बोटांमुळे कॅमेरा, तर दिलीप कुमारला ते आवडलं नाही, ते खरा जातवंत कलावंत
1: आहे,
0: मला त्या फोन केले त्या, आणि ते त्याच्या बोटांनाच ती सतार, सतारीची बोट त्याची येत ती, दुसऱ्या कोणाची नाही येत,
1: दुसऱ्या कोणाची नाही येत,
0: म्हणजे त्याला तो अपमान वाटला, हा खरा जातवंत कलावंताचं लक्षण आहे, फार आवडला त्या किस्सा, खरोखर छान येतो।
1: आणि तुमच्या आवाजातलं गाणं खूपच सुंदर आहे, हमीर राग,
0: हमीर राग
1: राधिका नाचे रे
0: मधून।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. मी स्मिता जयकर, आनंदी रहा, आनंदवान.
1: अशा सुंदर सेवानंतर आपण आता पुढच्या टप्प्याकडे आलेलो आहोत, ज्यामध्ये मुघल आजम नंतरचा एक अतिशय गाजलेला अनुषदांचा सिनेमा होता गंगा जमुना.
2: बरोबर आहे.
1: तर या चित्रपटाबद्दल सर काय सांगाल तुम्ही?
2: या गंगा जमुना तर त्यांना फार मोठा वाव होता. त्यांचं काही लोकसंगीत आहे गंगा जमुनाची गाणी आहेत ना, ती सगळी युपीचा
1: भोजपुरी संगीत
2: युपी तिकडलं आहे. स्वतः नौशांनी या लखनौच्या आसपास तिथल्या त्या एरियातले, त्यामुळे त्यांनी ते आव्हान प्रकारचं होतं. त्यांना त्यांनी स्वीकारलं आणि अप्रतिम संगीत दिलेलं होतं. बरं का, लोकसंगीताचे सगळा बास त्यात आणलेला आहे. ढुंडे ढुंडे रे साजना हे गाणं ते दिलीप कुमारने आठवण सांगितली. एक कुठल्या तरी असा क्रांतिकारक किंवा दरोड्यासमोर तुरुंगात असताना त्याचा वेळ जाण्यामध्ये हे गाणं आहे त्याच्या असं दिलीप कुमारची आठवण
1: आहे.
2: ढुंडे ढुंडे साजना त्याला एवढं आवडायचं गाणं ते आयोजन होतो ते गाणं जे आहे
1: खूपच छान आहे.
2: त्या दिलीप कुमारचं उद्दीन काय म्हणतो, दिलीप कुमारमुळे ते चित्रित झाल्यामुळे फार मजा आहे. त्यात त्याने फार अप्रतिम असा अभिनय केलाय गाण्यात, नाद जो केलाय आणि करू शकला नाही असं नाच केलंय त्याने.
1: दो हंसो का जोडा
2: खास भैरवी होती आणि त्यात सारंगीचे पिसे इतके सुंदर टाकले आहेत. खास रामनारायणने सांगितले की माझ्या आवडते जे त्याचे पिसे सारंगी वाजवली त्यात हे गाणं आहे त्यांचं सारंगीचे पिसे. आणि भैरवीचे त्या अर्थ केला आहे सारंगीने जास्त आणि भर घातली.
1: करेक्ट करेक्ट.
2: गाणं फार सुरेख झालेलं
1: आणि नौशादच्या संगीतात अभावानेच आशा भोसले कधी कधी दिसत. या सिनेमात
2: बरोबर
1: त्या गाण्यामध्ये आपल्याला आशा भोसले दिसते. त्याचबरोबर हेमंत कुमार देखील आहे.
2: त्याने दोन सबाब आणि चित्रपटासाठी म्हटलं घेतलं होतं. बरोबर.
1: यानंतर एक सन ऑफ इंडिया नावाचा एक सिनेमा आला होता.
2: सन ऑफ इंडिया होता
1: होता
2: तो फार छान नेहमीचा शेवटचा चित्रपट म्हणावा लागेल तो. आणि त्यात फार त्यात सैगा नव्हती बरं का, या लाभ छोडी आज हमारा वगैरे ते फार छान.
1: खरं गाणं गाणं ते दिल तोडणे
2: दिल तोडणे वाले तुझे दून राय
1: फार सुंदर गाणं होतं.
2: मेरे महबूब मुला होते ना, त्यांनी अशी तब्येत सुरू केली बरं का.
1: बरं,
2: बाहेर एका बाजूला ना एका बाजूला वेगवेगळी दृश्य. त्याचं सगळ्यात पहिलं गाणं कुठलं असं म्हणतो अनमोल घडी मधलं आवाज एक आहा आहे. आवाज एक आहा आहे हे गाणं सुरेंद्रच्या रजूला आहे. कुठल्या तरी दुसऱ्या गावी ही दुसऱ्या कुठेतरी आहे. आणि ते दोघांचे मूळ अशी ही पद्धत आहे ना, ही प्रत्येक चित्रपटात हा प्रकार आहे. सन ऑफ इंडियामध्ये हे जे गाणं आहे ना
1: दिल तोडणे वाले
2: हो ते असंच आहे. एकीकडून नायिका एकीकडून नायिका एकीकडून दोघांचं कॉमेंट कंबाईन असं आणि हे वैशिष्ट्य आहे बघा हिंदी विदर्भात. नंतर मग खूप अशी गाणी लागली. तुम्ही यादवचा नियत अशी गुंतर खूप झाली. ही पद्धत मेहबूब मियांनी सुरू केली आणि नौशादने फार हे छान गाणं दिलंय सन ऑफ इंडिया मधलं छान गाणं होतं ते.
1: यानंतर एक अतिशय नौशादच्या कारकिर्दीतला माइलस्टोन असा सिनेमा आला होता 1963 साली मेरा महबूब.
2: महबूब
1: नॉव्हेलचा होता आणि तो एक थोडासा समज काही वेळी खरा देखील जो होता की दिलीप कुमार असला तरच नौशादचं संगीत चालतं. पण दिलीप कुमार नसताना देखील या चित्रपटातलं एकूण एक गाणं गाजलेलं आहे. या चित्रपटातल्या गाण्यांबद्दल आम्ही विशेषतः नौशादच्या संगीताबद्दल काय सांगाल?
2: आता हा चित्रपट आहे ना, हा लखनवी मिजाजचा पिक्चर आहे. कसं माने वातावरण एचएल रवी सारख्या माणसं, एचएल रवीला मुस्लिम वातावरणाचे चित्रपट दिग्दर्शक होण्यातला माहीर माणूस. सगळं ते वातावरण लखनवी सगळं घेतलंय त्यांनी आणि त्या पद्धतीची गाणी मग टाकायची. त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीची घसर टाईप किंवा अशी ती गाणी जी भेटली ना ती अप्रतिम गाणी दिली. मेहबूब
1: नॉमिनेशन
2: मिळालं होतं त्याला आणि फार छान चित्रपट होता तो. आणि सगळी जी अशी सोनीच्या गाणी होती अगदी देहागरागातलं सुद्धा त्याचं गाणं होतं.

0: बरं
1: बोलून गाणे हो हो हो
0: हो ते महबूब
1: मे क्या जाने मन एक नजर देख लो
0: नाही मला तर गाणं नेमकं ते
1: ओके ओके पण त्यामधले जे दोन द्वेष होते याद मे तेरी जाग जाग
0: हा तो सुद्धा प्रकट करतात
1: बघा
0: मला अशी सांगितलं ना घोडं एखादा बोला दुसऱ्या नंतर बघला याद मे तेरी जाग ते कसं गाणं होतं
1: आणि पूर्वी रेडिओ सिनेमा जसं धोरण तो पहिलू तो गीत काय असायचं
0: त्यातलं
1: महबूब तुझे मेरी मोहब्बत की कसम
0: हे असून
1: रफी आणि लताच्या
0: आवाजाच्या आवाज होते
1: आणि सिनेमा सुद्धा खूप नितांत सुंदर चित्रपट त्या या चित्रपटाच्या नंतर आपण पुढच्या सिनेमाकडे वळतो तो जो
0: बिहार रागातलं गाणं तेरे प्यार में दिलदार
1: हा तेरे प्यार में दिलदार कोई देखे ना देखे
0: फार छान गाणं होतं करेक्ट करेक्ट ते बिहार रागातलं मला आठवलं ते आठवलं गाणं दिलीप कुमार तर लीडर हा प्रोसेस लावला होता
1: करेक्ट
0: त्या चित्रपटाची गंमत अशी बरं का लीडरची त्यावर्षी दिल्लीला कार्यक्रम झाला होता की युद्ध याच्याची गाणी असतात ना
1: हो हो हो हो
0: त्याच्या कारण दोष दोषणार आहे गाणं मग संगम मध्ये घेतलं गेलं
1: तसं
0: रफी आणि शकील यांचं गाणं म्हणजे नक्षात होईल असं गाणं तिथे गाजलं ते या चित्रपटात घेतलं गेलं होतं ते गाणं म्हणजे हा अपने आजादी को हर चीज
1: हर सर कटा
0: सकते हैं लेकिन
1: सर झुका सकते नहीं
0: सकते हे जे गाणं आहे ना ते आधी त्या कार्यक्रमात गायलं गेलेलं आहे
1: अच्छा
0: आणि मग या चित्रपटात घेतलेलं आहे आणि या चित्रपटातली सुद्धा एकशे गाणी आहेत फार सुंदर गाणी या चित्रपटाची अजून एक गंमत अशी आहे का म्हणजे आता ती अख्यायिका सारखी पूर्वी ताजमहालवर शाहीरने गाणं लिहिलं होतं
1: हो हो हो
0: त्याने ताजमहालवर टीका केली एक प्रकारे त्याचं म्हणणं बरोबर आहे त्याचं डिफेंट त्याला उत्तर म्हणून शकीलने हे गाणं लिहिलेलं आहे
1: एक शहेनशहाने बनवा
0: किंवा त्यात ताजमहालची त्याने हे केली
1: होती
0: गुन्ह्याला मिसाल दिली आहे त्यांची मिसाल अशी दिली आहे असं करायचं गाणं लिहून आता असतात अख्यायिका खरं खोटं आपल्याला कळायला मार्ग नाहीये पण अशा बातम्या त्यावेळी येत होत्या
1: त्यातले आणखी काही गाणे होते अनुष मोहब्बत शराबी न
0: समजा सगळी गाणी चांगली होती
1: त्याची हुस्न की क्या तारीफ
0: तारीफ फार गाजले गाणे होते
1: हो हो
0: खूप गाजली गाणी सगळी गाणी चांगली होती त्याची बल्लारे बल्ला हे
1: सगळं परत त्यामध्ये आशा आशाबाईंचं होतं
0: असा आता आवाज होता
1: अशाचा आवाज होता त्यामुळे तर मला वाटतं आपण आता थोडस ब्रेकची वेळ झाली आपण आता मेरे महबूबचं एक गाणं ऐकूयात आपण आणि त्यानंतर आपण पुढच्या प्रवासाबद्दल चर्चा करू.

0: आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशिया बाटो।
1: बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रम पुनः एक आपलं स्वागत। मी धनंजय कुलकर्णी, आज आपल्यासोबत आहे ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक मधुर पोद्दार। आणि पोद्दार सर आपल्याला एकावर एक सरस आठवणी सांगतायत, नवशाब्याच्या संगीतातली जी सौंदर्य स्थळ आहेत ती आपल्याला उलगडून सांगतायत। तर पोद्दार सर, पुन्हा एकदा स्वागत आपलं। आणि आपण आता दिल दिया दर्द लिया हा जो चित्रपट त्यांचा 1966 साली आला होता, ज्यामध्ये अप्रतिम गझल्स होत्या आणि खूप चांगला सिनेमा होता तो, पण दुर्दैवाने त्याला तेवढं यश मिळालं जितकं मिळायला हवं होतं तेवढं। या चित्रपटातलं संगीताबद्दल काय सांगाल तुम्ही?
2: काय बोलत नौशाद मुलांचा तो खरं म्हणजे सरता काळ होता
1: हो।
2: तर त्याने दोन असे चित्रपट आहेत बरं का, दिल दिया दर्द लिया हा तर चित्रपट आहेच, तो इंग्लिश मुदरिंग हाईट स्टारची जी
1: लँग्वेज
2: ही दिलीप कुमारला फार आवडली होती आणि दिलीप कुमारच्या आग्रहाखातर हा चित्रपट काढला गेलाय।
1: बरोबर।
2: आणि त्याच्या ज्या गझल होत्या ना, दीड दहा महिने तोडे
1: प्यार महिने क्या न किया,
2: आणि एक अकरवी सागर होते कोळी सागर आणि गुगरे हे आज इसके
1: इसके हो
2: त्या गझला इतक्या चांगल्या बांधल्या गेल्या होत्या। पण तो जो काळ होता ना, तो काळ असा उडत्या संगीताचा होता,
1: शम्मी कपूरचा काळ,
2: शम्मी कपूरचा काळ म्हणा। त्यामुळे काय माहिती का, या गझला चांगल्या असून पालखी हा जो चित्रपट होता ना, पालखी या सुद्धा दिले देता बघो हे जे गाणे ना हो, कल रात जिंदगी
1: जिंदगी से मुलाखात
2: हा अशा गझला कोणी दिले नाहीत ना सर, संत आणि अप्रतिम म्हणजे रात्रीच्या शांतीमुळे ऐकावं इतक्या सुंदर गझला आहेत। पण तो असा उडत्या चालींचा जमाना होता, शम्मी कपूर वगैरे उच्चपूर्ण चालू होती हिंदी सिनेमात। त्यामुळे ह्या दोन चित्रपटात उत्तम अशा गझला असूनही त्या लोकांना आवडल्या नाही असं नाही, रसिकांना आवडल्या त्या, पण त्या अशा गाणी अशा म्हणता येत नाही असं या दोन चित्रपटांच्या बाबतीत झालंय मात्र।
1: आणि या दोन सिनेमाच्या दरम्यान एक सिनेमा होता साजावर आवाज।
2: हा साजावर आवाज हा त्यांनी काय होतो त्याची गाणी कुमार दाराबंकरी
1: कुमार
2: त्यांनी त्यांनी लिहिलेली होती आणि या ही सुद्धा सगळी गाणी बरं का, ही सगळी गाणी शास्त्रीय भागातली गाणी आहेत, फक्त गाणं

0: रंगातला घातला
1: आणि मुख्यमंत्री आपल्या नायक जो होता तो जॉय मुखर्जी होता.
0: म्हणजे त्यांनी वेगळं सांगितलं आपण कल्पनाच करत
1: नाही. सुभाष मुखर्जी त्याचा डायरेक्टर होता.
0: बरोबर आहे बरोबर आहे. आता एकदम विचित्र वाटतं पण ते
1: झालं.
0: त्याची गाणी मात्र चांगली होती.
1: आणि यानंतर एक दिलीप कुमारचा डबल रोलचा सिनेमा आला होता राम और श्याम.
0: हो
1: राम और श्याम हा थोडा विनोदी ढंग थोडासा ऍक्शन वगैरे या टाईपचा सिनेमा होता. हे थोडं दिलीप कुमारने सुद्धा आपली स्टाईल बदलली होती या सिनेमामध्ये.
0: दिलीप कुमारने स्टाईल बदलली होती. बरोबर. आणि तो त्या चित्रपटाला इतकं यश मारतो मद्रासमध्ये वाहिनी सुरू झालेली चित्रपट आहे. चित्रपट खूप चांगला गाजला.
1: हिंदी
0: फॉर्म्युलाप्रमाणे पिक्चर आहे. बरं का
1: फॉर्म्युलावाला
0: पिक्चर आहे. फार मुलं असं ते फॉर्म्युला पिक्चर आणि तो इतका गाजला की दिलीप गोला त्या डबल डोलच्या मोहात पडल्यामुळे त्याने काय केलं पूर्वी जो अफसाना म्हणून चित्रपट गाजला होता त्याच्यावरून दास्तान चित्रपट त्याने
1: काढायला
0: लागला. नौशादशी संबंध नाही लक्ष्मीचा पण दिसत होता पण तो त्याचा मोहात पडला असं झालं या चित्रपटामुळे असे संबंध झाले.
1: पुढे एक आदमी नावाचा सिनेमा आला होता 68 साली. म्हणजे तीन सिनेमे आले होते खरं. आदमी साथी आणि संघर्ष.
0: बरोबर आहे.
1: आदमी मधली पण गाणी खूप गाजली होती.
0: हो आदमी मधली गाणी खूप चांगली होती. बरोबर आहे. आदमी मधली बरं का दिलीप कुमारला रफीचा आवाज
1: त्याचे
0: कॉमी ज्याची उत्तम अतिशय उत्तम गाणी आज
1: कोई मुझे किंवा कोई भरोसा
0: नाती का कोई भरोसा
1: टूटी हुई एक नैया हो तुमच्याकडून ऐकून घ्यायचे खास की म्हणजे तलत मेहमूद साठी ती थोडीशी कटू आठवण आहे थोडीशी. कैसी हसी में रात है या गाण्यामध्ये त्याने महेंद्र कपूरला घेतलं होतं. ऍक्च्युअली तलतच्या आवाजामध्ये ते झालं.
0: ते मुळात काय नाही मुळात रेकॉर्ड तलतची झालेली आहे.
1: हा
0: बरं का नाही तलतचा आवाज रेकॉर्ड मध्ये.
1: हो
0: मनोज कुमार हा असा कलाकार त्याने आग्रह धरला की मला महेंद्र कपूरचाच आवाज पाहिजे. आणि प्रोड्युसरने सांगितल्यामुळे नौशाद यांचा नायलाज झाला. आणि पण एक आहे मात्र बरं का महेंद्र कपूरचा चांगली जण असा आहे त्याने तलतची परवानगी घेऊन आणि माफी मागून गाणं म्हटलेलं आहे.
1: क्या बात आहे. म्हणजे माणसाचं मोठेपण कसं दिसतं
0: त्या काळात बरं का संगीतकार गायक आहे आपापसात तसे रिलेशन फार चांगली होती.
1: हो
0: असं फार चांगलं नव्हतं. आणि काय नाही बघा माणसं खूप चांगली होती. आता स्वतः नौशाद मियां होते ना
1: ते
0: संगीतकार हा एक भाग आहे पण माणूस म्हणून ते फार उत्तम होते. ते शायर होते.
1: हो स्वतः लिहित होते.
0: नौशाद मियां शायर होते. ते त्यांचं जे साधं बोलणं असायचं ना ते इतक्या ताला आणि सुरात असायचं.
1: मला तिकडे यायचं नौशाद यांच्या भेटीचा तुम्हाला योग आला होता आणि तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन नौशाद यांच्या हस्ते झालं.
0: हो हो हो हो बरोबर आहे. माझ्या पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी मी त्यांना भेटलो होतो. आणि आकाराचे वेळ इतका वेळ आम्ही त्यांच्याशी बोलत गेलो. असं असं झालं होतं अर्धा तास मुलाखत करली होती पण गप्पा रंगत दिल्या ते काय काय त्याच्या सांगत गेले आणि आम्ही सुद्धा थोडं होमवर्क करून तयारीनेच गेलो होतो. त्यांना काय काय विचारत गेलो
1: तर
0: इतकं काही आम्हाला सांगितलं. त्यावेळेच्या दोन गमती सांगतो. एक तर ते शायर होते त्यांनी मी शायरी सुद्धा ऐकवली
1: त्यांची स्वतःची.
0: हो स्वतःची शायरी ऐकवली. तर ते मला गमतीने म्हणाले की माझं बोलणं सुद्धा काही त्याला शायरी व्हायची. मोहम्मद रफी जेव्हा मोहम्मद रफी हयात असताना त्यांनी दोन वेळी कुठल्या कार्यक्रमात म्हटल्या होत्या. त्यावेळी असं त्या गुंचे है तेरे नग्नाचे अमिरोचे महल. बरं का गुंचे है तेरे नग्नाचे अमिरोचे महल झोपडी मे बी गरीब होके तुझी आवाज आहे. असं साधं शब्द आहे पण हे त्यांचं झाली. आणि पुढे मोहम्मद रफी गेल्यानंतर त्यांनी या दोन वेळी
1: श्रद्धांजली.
0: आणि प्रत्येक कार्यक्रमात ते नेहमी दोन वेळ म्हणाले. अभी साजे दिल में तराने बहुत है अभी जिंदगी के दहाने बहुत है. त्यांची कायम हे काय आहे असायची. आणि त्यावेळी त्यांनी मला मी त्यांना म्हटलं की उर्दूतले तुम्हाला कोण आवडतं कवी. ते म्हणले मीर मला फार आवडतो. आणि नुसतं आवडतं नाही त्यांनी सांगितलं. त्याच्या पुढे तिथे तिथे त्यांनी छान कविता केली. ते म्हणाले करना है शायरी अगर नौशाद. मला ते म्हणाले करना है शायरी अगर नौशाद मीर का कुल्या याद करो. मी त्यांना म्हटलं कुल्यत म्हणजे काय म्हणतो उर्दू समजता नाही. कुल्यत म्हणजे त्यांचा सगळे जे संग्रह आहे कविता सगळं म्हणजे त्याची व्हरायटी खूप मीरच्या कवितांची. ती सगळं याद कर आणि मग तू कविता कर त्याचा अभ्यास कर असा त्याचा अर्थ. असे

0: भागवकडून हे सगळं बघायला मिळालं आणि त्यांच्या घरापासून दोन गमती मला बघायला मिळाल्या. एक मुख्य शोकेस म्हणजे बिबटे आणि अस्वल असे दोन वेगळ्या शोकेस होत्या. तर ते उत्तम शिकारी होते, उत्तम शिकारी होते. बऱ्याच वेळा जॉनी वॉकर सारखा मेट त्यांच्यावर शिकारीला गेलेला
1: आहे.
0: त्यांना आठवण दिली की मुशाद साहेबांच्या बरोबर आम्ही शिकारीला गेलो बऱ्याच वेळा. आणि त्यांना फिशिंगची पण आवड होती. ते म्हणजे मला फिशिंगची फार आवड आहे. माझ्याकडे 20-22 प्रकारचे रॉड्स आहेत, फिशिंग रॉड्स असतात ना त्याचे. आणि मी वेगळ्या पद्धतीने आणि मला फार आवडतात फिशिंग करायला. असं त्यांनी मला आठवणी सांगितलं होतं. ते आठवतं मला.
2: आता मला वाटतं आपण 60 दशकातले शेवटचे 2-3 सिनेमे त्याबद्दल बोलूया. एक साथी जो होता सिनेमा, या सिनेमामध्ये परत एकदा खूप वर्षांनी जुनू सुलतानपुरी आणि
0: यांच्या बरोबर मुकेश यांचं,
2: हा म्हणजे 20 वर्ष जवळपास त्यांच्या मध्ये काही हे नव्हतं. ते 20 वर्षानंतर त्यांच्या संगीतात साथी
0: म्हटली. साथीची सगळी गाणी चांगली होती. विशेषतः त्यातलं ते मुकेश आणि सुमनचे ते गाणं आहे
2: मेरा प्यार भी तू,
0: मेरा प्यार भी तू. आणि दुसरं एक
2: गाणी
0: प्रचंड गाजली. आणि या गाण्याचं गंमत अशी नौशाद मियांना थोडं पाश्चात्य पद्धती पाहिजे होतं. त्यामुळे केसी रॉड जो आहे ना,
2: हो
0: करेक्ट, त्याने सगळ्या गाण्यांची अरेंजमेंट केली. जर वेगळा प्रकार होता म्हणजे. पण पुढे काय झालं पाहिजे 70 दशकामध्ये, बरं का, काय सांगा तुला, जगाचा नियम आहे हा, बदल हा जगाचा नियम आहे. स्थित्यंतर किंवा बदल, मग ते साहित्य असो किंवा संगीत असो,
2: बरोबर.
0: त्यामुळे आणि दर पिढीमध्ये बघा हा बदल होतच असतो. आणि बदल म्हणजे काय नसतं, सगळे प्रवाह येत असतात. 70 दशकात काय झालं माहिती का, नवे प्रवाह यायला लागले. आणि त्यात एक असा प्रवाह आला तो म्हणजे डिस्को. डिस्को हा प्रकार आला. 70 शेवटी शेवटी आला, बरोबर. आणि मग काय होतं माहिती का, तो लोकांना आवडायला लागला. ती निर्माते मग त्याप्रमाणे मागणी करतात. आणि संगीतकारांच्या जुने विशेषतः संगीतकार असतात ना, नौशाद मियां सारखे अभ्यासक असे, त्यांची प्रकृती आणि वृत्ती ही जर त्याला अनुकूल नसली ना तर ते तसं संगीत देऊ शकत नाही आणि त्यामुळे ते मागे पडतात.
2: पण त्यापूर्वी एक आपण पाकिजा जो सिनेमा जो गुलाम मोहम्मद यांचं संगीत होतं, गुलाम मोहम्मद यांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर तो पूर्ण सिनेमा नौशाद अलींनी केला होता.
0: हो बरोबर आहे. पण त्याचं काय नाही का, पाकिजाचं जे चालू होतं, पाकिजा 73 ला आलेला पिक्चर, 72 साली,
2: 72
0: साली, त्याचं जे संगीत तुम्ही जर पाहिलं ना, ते संगीत खूप आधी झालेलं
2: आहे.
0: 60 दशकातच ते संगीत झालेलं आहे.
2: हो हो हो,
0: आधी संगीत झालेलं. पण नौशाद मियांनी काय केलं, त्याला बॅकग्राऊंडला अनेक अशी छोटी छोटी गाणी टाकली. वाणी मॅडम गावा
2: होते,
0: राजकुमारी मार्फी गाणी आली
2: होती. खूप वर्ष
0: राजकुमारीला त्यांनी विनंती केली. राजकुमारी पूर्वी गाणी होती नौशाद मियां आणि मुख्य गायिका होती. त्यांनी तिला मुख्य गाणं गायला म्हणली. ती म्हणली नाही, म्हणजे जे कोरस तुम्ही आम्हाला त्यासाठी मी घाईन. असे मजेदार लोक होते त्या बाबा, स्वाभिमानी आणि वेगळे लोक होते त्या काळात.
2: आणि नौशाद अलींकडे खरं तर गुलाम मोहम्मद सहाय्यक म्हणून होते.
0: हो सहाय्यक, त्यांच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठे होते.
2: हो
0: पण ते त्यांचे सहाय्यक होते.
2: सहाय्यक होते. पण आपल्या शिष्याचं राहिलेला अर्धवट सिनेमा देखील त्यांनी खूप पद्धतीने
0: केला. नौशाद साहेब म्हणाले मोठा असा माणूस, फार म्हणजे सिनेमाशिशी असं आढळत नाही फक्त, फार मोठे.
2: बाकीचा रंगबिरंग नावाची जी रेकॉर्ड आली होती,
0: हो हो,
2: त्यात पाकिस्तानने न घेतलेली गाणी,
0: हो अशी गाणी होती
2: त्यामध्ये होती.
0: हो आता काय नाही का, चलो दिलदार चलो त्यांनी बेट केलं. पण मूळ जे गाणे आहे ना ते सोलो गाणे आहे.
2: सोलो गाणे बरोबर.
0: ते प्रकार त्याने बरेच काय काय केले, त्यात खूप गाणी मूळ येतात, खूप गाणी. सर वाणी मॅडमची गझल येतात.
2: हो
0: सिनेमात जसं बॅकग्राऊंडला टाकली त्या गाणी, आता शूटिंगच्या वेळी बॅकग्राऊंडला टाकली.
2: आता एकदम आपण याच्या नौशादच्या कार्यकिर्दीच्या अखेरीस जो म्हणजे सिनेमा आला होता लव अँड गॉड नावाचा, तो पण खरा पूर्वीचा सिनेमा होता. पण तो रिलीज खूप 20 वर्षांनी
0: उशिरा झाला
2: झालं
0: ते. आणि काय झालं माहिती का, एखाद्या माणसाची संधी संधी ना की मग ते त्याला त्याने किती लिहून दिसून दिलं जुन्या पद्धतीने, म्हणजे नव्याना ते ऍक्सेप्ट होत नाही. तसं लव अँड गॉडच्या बाबतीत झालंय, आपण जे नीट ऐकलं जुन्या त्या आधीच्या शतकात ती गाणी आली होती असं वरून भरून ऐकलं ना, ते गाणी छान आहेत. पण ते काय बदल होता मग तुम्ही म्हणलं, त्यामुळे
2: लोकांना
0: बदलली, त्यामुळे ती नाही ऍक्सेप्ट झाली. आता झालं खरं,

0: आता शेवटी पोद्दार सर तुम्ही जेव्हा पूर्ण वर्षाच्या कारकिर्दीकडे पाहता तर त्यांच्या समकालीन संगीतकार असतील, नंतरच्या पिढीतले संगीतकार असतील, अगदी नंतरच्या अन्नुमती राजकारण यांच्या काळात सुद्धा नवशात कार्यरत होते. तर सगळ्या कारकिर्दीकडे पाहिल्यानंतर थोडक्यात तुम्ही नवशातचं काय वर्णन कराल तुम्ही? काम त्यांनी घालवलं याच्यामध्ये, जॉनमध्ये बदललं नाही त्यांचा, शास्त्रीय संगीत असेल, लोकसंगीत असेल, त्यांनी त्यांच्या याच्यानुसार केलं. म्हणजे तो काळासमोर झुकला नव्हतो, पण असतो
1: त्यांच्या संगीताचा जो आत्मा होता ना बरोबर, तो शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत हाच होता. त्या आत्म्याला कधी त्यांनी दुरव दिलं नाही संगीतापासून आपल्या, ते फार महत्वाचं आहे. म्हणजे पाश्चात्य जरी आणलं ना त्यांनी संगीत काही जाणते पण त्यात सुद्धा थोडे नवसात बघायचे बरका.
0: बरोबर बरोबर,
1: जादूमधली गाणी जातू
0: पाश्चात्य
1: बघवतात होतो जातीचे हे ना, ते नवसात आहेत त्यात. तसं त्याचं तो त्यांनी आत्मा जाऊ दिलं नाहीये, त्याचं फार वैशिष्ट्य आहे. आणि नौशाद हा पहिला असा संगीतकार आहे की ज्याच्या संगीतावर एका महिलेने डॉक्टरेट केलेली
0: आहे.
1: नंतर मी संगीतन एलपीएमचे वाटत प्रकारे म्हणजे दिवाळी.
0: बरोबर बरोबर बरोबर,
1: सगळ्यात पहिली डॉक्टरेट नौशाद यांच्या संगीतावर झालेली आहे, बाईंनी केलेली.
0: आणि मला वाटतं लता मंगेशकर पुरस्कार देखील त्यांना मिळाला होता.
1: लता मंगेशकर
0: सरकारचा
1: मध्य प्रदेश सरकारचा जो आहे तो
0: त्यांना बाळासाहेब फाळके
1: पुरस्कार त्यांना मिळाला होता. सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाले आहेत
0: आणि चांगलं आयुष्य जगले ते.
1: हो, चांगलं आयुष्य जगले. त्यांच्या तीन मुलं आहेत त्यांना, सगळ्या मुलांना संगीताची आवड आहे. मला जो भेद मोठा मुलगा जो राजू आहे,
0: राजू नौशाद,
1: तो मजरू सुलतानपुरी जावळीच
0: होतो. बरोबर आहे.
1: आम्ही घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी त्याच्या बायको तेव्हा सभा आहे, सभा
0: सभा हा
1: आम्हाला वंतीने म्हणाले तिच्या बदलांनी सभा शब्द बऱ्याच गाण्यात वापरला मजबूत सुलतानी गमतीने म्हणाली ती.
0: हा तर सभा असे कैदो वगैरे खूप त्या चित्रामध्ये. आणि मला वेळ सांगते की आपल्या खांद्यांना खूप छान वाटलं पोद्दार सर, तुमच्याकडून खूप नवशात आम्हाला पुन्हा नव्यानं समजून घेता आला. तर अशाच कुठल्या एका प्रसंगाने आपण परत एकदा भेटूयात. आपले मनपूर्वक धन्यवाद. रेडिओ पुणे आवाजच्या वतीने मी आपले आभार मानतो. खुश राहू, खुश राहतो. धन्यवाद
1: धन्यवाद धन्यवाद.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व. श्रोत्यांनो, कालच्या रंग नवेच्या भागात आपण पालेभाज्यांबद्दल घेत असलेली माहिती अशीच पुढे चालू ठेवूया. कालच्या भागात आपण आळू, आंबाडी, करडई, कुरडू, कोथिंबीर तसेच गोळ, चाकवत, चुका आणि तांदुळजा या पालेभाज्यांचे इतर उपयोगाबरोबरच औषधी गुणधर्मही बघितले. आता अजून काही पालेभाज्यांबद्दल जाणून घेऊया. पालक. पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह आणि काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकाच्या भाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालक भाजी खावी. हाडे जुळून यावी, ताकद लवकर यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यानंतर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्तपणे वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानांमध्ये जीवनशक्ती आहे. कृषी मुलांना ते अवश्य द्यावे. दुधाचा पर्याय म्हणून पालकाची भाजी वापरावी. त्यामुळे मुलांची प्रकृती सुधारून रक्त आणि अस्थि या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालकाच्या भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास तेही थांबतात. मात्र पालकाची भाजी स्वच्छ धुवून घ्यावयास हवी. फुफ्फुसातील दूषित वायू हटवण्यासाठी पालकाची भाजी उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा देखील विरघळून जातो. यानंतर पुनर्नवा पालेभाजी. पुनर्नवा ही घेटोळी, वसू या नावाने देखील ओळखली जाते. ही भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सोरायसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असता अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून खायला द्यावा. त्यामुळे पाणी होणे थांबते. पोटाची सूजही कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा आणि मुळांचा रस काढून तो प्यावा. त्यामुळे लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पालाच्या रसाने रक्तही वाढते. यानंतर माठ. माठ ही सदा सर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानमाळ आपोआपही उगवते. त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा आणि पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला आणि आम्लपित्त विकारात विशेष उपयोगी आहे. मूतखड्याची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें कटाये रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व। विश्रांतीपूर्वी आपण पालक, पुनर्नवा आणि माठ या पालेभाज्यांची माहिती घेतलेली आहे। आता पुढील पालेभाजी आहे मुळा। कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा आणि टिंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्यांचे चार प्रकार वापरत आहेत। कच्चा मुळा जास्त औषधी आहे। मलमूत्र प्रवृत्ती तो साफ करतो। दीपक, पाचक, त्रिदोष हारक आहे। मुतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा। मुतखडा त्यामुळे विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात। पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा। मुळा तापामध्ये पथ्यकर आहे, त्यामुळे अग्निमांद्य

0: होऊन तापाचे कारणही नाहीसे होते. कोवळ्या मुळाच्या पानांचा जास्त औषधी उपयोग होतो. पक्व मुळा हा वृक्ष उष्ण, पचायला जड आणि शारीरिक कष्ट करण्याकरता उपयुक्त आहे. मूळ व्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे याकरता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन त्यामुळे दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका आणि कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी आणि शौचास व्यवस्थित होण्याकरता उपयुक्त आहे. मुतखडा मोडण्याकरता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे. यानंतर डिंगऱ्या पालेभाजी. जून मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाचे आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण आणि गुरु गुणाच्या आहेत. बियांचा लेप, गंडमाळा, दडसगावी, अर्बुद, शिबे या विकारांमध्ये बाह्योपचारासाठी उपयुक्त आहे. मुतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारांमध्ये डिंगऱ्याची भाजी खाल्ल्याने खूप फरक पडतो. मित्रांनो, आता आपण मेथीबद्दल जाणून घेऊया. मेथी हे मधुमेहींना वरदानच आहे. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यांमध्ये मेथीचे फार मोठे महत्व आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथी पूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण देखील सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्त्राव वाढतात. बाह्योपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा, त्यामुळे दुःख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरता मेथीच्या रसाने केस धुवावे. मित्रांनो, यानंतर राजगिरा पालेभाजीची माहिती घेऊया. राजगिरा बियांचा आपण वापर करतोच, परंतु राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांमध्ये ही पालेभाजी किंवा त्याच्या पानांचा वाटून लेप करावा. शरीर स्वास्थ्याकरिता लागणारी सर्व द्रव्ये राजगिरा पाने किंवा बिया या दोन्हीही उपयुक्त आहेत. तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आप नहीं कहता है रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे

आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व। विश्रांतीपूर्वी आपण मुळा, डेंगऱ्या, मेथी आणि राजगिरा या पालेभाज्यांबद्दल माहिती घेतलेली आहे। तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत। यानंतरची पालेभाजी आहे शतावरी। शतावरीची पाने अगदी बारीक असतात। लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांमध्ये याचा रस दिला जातो। याची पाने पौष्टिक असतात। कंदातील स्तन्य जनन हे गुण पानांमध्ये अल्प प्रमाणात असतात। कुंडीत शतावरी शोभेकरिता लावतात। त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरिता उपयुक्त आहे। गोवर, कांजण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांमध्ये शतावरीची पालेभाजी पथ्यकर आहे। आता यानंतर हादगा। हादग्याची फुले पांढरी आणि जांभळ्या रंगाची असतात। चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फारच चविष्ट होते। मित्रांनो, पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या हल्ली दिसेनाशा झालेल्या आहेत। हादग्याला अगस्ता असे संस्कृत नाव आहे। आयुर्वेदीय औषधीकरणात मनशील शुद्धीकरणाकरिता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितलेला आहे। ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर याची पाने ठेचून बांधावी, त्यामुळे जखम लवकर भरून निघते। तर श्रोत्यांनो, आता आपण आपल्या कार्यक्रमातील शेवटच्या पालेभाजीकडे वळूया आणि ती म्हणजे शेपू। याच्या उग्र वासामुळे हिचा वापर खूपच कमी होतो। शेपूची पालेभाजी वात आणि कफविकारात फार चांगली आहे। शेपूची पाने स्वच्छ जर धुवून घेतली तर तिचा उग्रपणा खूप कमी होतो। अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांमध्ये लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे। सोबत जिरे आले वापरावे। लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारींवर एक वेळ दिलेली भाजी काम करते। ज्या स्त्रियांना मासिक स्त्राव व्यवस्थित येत नाही त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी, नक्की फायदा होतो। गळवे पिकण्याकरता शेपूच्या पानांचा लेप करावा। गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरता आणि बाहेरून पानांचा लेप अशा दोन्ही करता शेपूच्या पानांचा वापर करतात। मंडळी, आता नेहमीप्रमाणेच काही अत्यावश्यक सूचना। तसं पाहिलं तर पालेभाज्यांमुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही, तसे कोणतेही वैज्ञानिक कारणही नाही आणि हे सर्व उपचार आयुर्वेदानुसारच आम्ही सांगितलेले आहेत। पण तरीही कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रेमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो, त्यामुळेच काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे ठरते। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पालेभाजीचा आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी वापर करणार असाल तर तत्पूर्वी तज्ज्ञांचा किंवा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे याचा अतिवापर किंवा दुरुपयोग होणार नाही आणि आपण सुरक्षित राहाल। तसेच कोणतीही पालेभाजी वापरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी झाली तर त्याचा उपयोग त्वरित बंद करा आणि वेळीच डॉक्टरांकडे जा। तर श्रोत्यांनो, याबरोबरच आपण आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व हा भाग येथेच संपन्न करत आहोत। पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन। तोपर्यंत नमस्कार।

नाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद घेत रहा।

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: चल चल चल मेरे कंप्यूटर, चल चल चल मेरे कंप्यूटर. कुछ चीजें ओरिजिनल ही अच्छी लगती हैं. सुनिए पुणेरी आवाज 107.8. खुश रहो, खुशियाँ बांटो.

पुणेरी आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं, भांडणं आणि गाणं सगळं शेअर
1: करायचं.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी, काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याचसोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
1: पहला नशा, पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा.

नमस्कार मित्रांनो, रंग नवे या आपल्या सदाबहार कार्यक्रमात मी प्रज्ञा तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व. श्रोत्यांनो, कालच्या रंगनवेच्या भागात आपण पालेभाज्यांबद्दल घेत असलेली माहिती अशीच पुढे चालू ठेवूया. कालच्या भागात आपण आळू, आंबाडी, करडई, कुरडू, कोथिंबीर तसेच घोळ, चाकवत, चुका आणि तांदुळजा या पालेभाज्यांचे इतर उपयोगाबरोबरच औषधी गुणधर्मही बघितले. आता अजून काही पालेभाज्यांबद्दल जाणून घेऊया. पालक. पालक ही अतिशय आरोग्यदायी पालेभाजी आहे. कोवळा पालक औषधी गुणांचा आहे. पालक शिजवताना पाणी थोडेच घ्यावे. पालक भाजीत लोह आणि काही प्रमाणात नैसर्गिक ताम्र असल्याने पांडू विकारावर अत्यंत उपयुक्त आहे. त्याचबरोबर हाडे बळकट करणारे क्षार पालकाच्या भाजीत आहेत. त्याकरिता हाडे ठिसूळ झाली असल्यास पालक भाजी खावी. हाडे जुळून यावी, ताकद लवकर यावी याकरिता शस्त्रकर्म झाल्यानंतर पालक भाजी किंवा त्याचा रस यांचा मुक्तपणे वापर करावा. पालकाच्या हिरव्या पानांमध्ये जीवनशक्ती आहे. कृषी मुलांना ते अवश्य द्यावे. दुधाचा पर्याय म्हणून पालकाची भाजी वापरावी. त्यामुळे मुलांची प्रकृती सुधारून रक्त आणि अस्थि या दोनही धातूंची वाढ व्हायला मदत होते. पालकाच्या भाजीमुळे पोटात होणारा मुरडा थांबतो. वारंवार जुलाब होत असल्यास तेही थांबतात. मात्र पालकाची भाजी स्वच्छ धुवून घ्यावयास हवी. फुफ्फुसातील दूषित वायू हटवण्यासाठी पालकाची भाजी उपयोगी आहे. काहींच्या मते पालकाच्या भाजीमुळे मूतखडा देखील विरघळून जातो. यानंतर पुनर्नवा पालेभाजी. पुनर्नवा ही घेटोळी, वसू या नावाने देखील ओळखली जाते. ही भाजी दर पावसाळ्यात नव्याने येते. याची पालेभाजी कावीळ, उदर, जलोदर, पोट मोठे होणे, लिव्हर सोरायसिस, पांथरी वाढणे या विकारात फार उपयुक्त आहे. पोटात पाणी झाले असता अन्न खाल्ले की पोट फुगते. अशा वेळी पुनर्नव्याच्या पानांच्या भाजीत भात शिजवून खायला द्यावा. त्यामुळे पाणी होणे थांबते. पोटाची सूजही कमी होते. पुनर्नव्याच्या पानांचा आणि मुळांचा रस काढून तो प्यावा. त्यामुळे लघवी साफ होऊन शरीराची सूज ओसरते. पुनर्नव्याच्या पालाच्या रसाने रक्तही वाढते. यानंतर माठ. माठ ही सदा सर्वदा उपलब्ध असणारी पालेभाजी रानोमाळ आपोआपही उगवते. त्याची बागायती शेतीही केली जाते. रानोमाळचा माठ बहुधा काटेरी असतो. एरवी तांबडा आणि पांढऱ्या रंगाचा माठ मिळतो. माठाची पालेभाजी ही पथ्यकर, वजन वाढवायला आणि आम्लपित्त विकारात विशेष उपयोगी आहे. मूतखड्याची तक्रार असणाऱ्यांनी माठाचा वापर टाळलेला बरा. तांबडा माठ हा गुणांनी श्रेष्ठ आहे. रक्तवर्धक म्हणून माठाची पालेभाजी जरूर वापरावी. तर मंडळी, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.

0: नमस्कार, आप उन्हें कटायत रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांती नंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व। विश्रांतीपूर्वी आपण पालक, पुनर्नवा आणि माठ या पालेभाज्यांची माहिती घेतलेली आहे। आता पुढील पालेभाजी आहे मुळा। कच्चा मुळा, पक्का मुळा, वाळलेला मुळा आणि टेंगऱ्या किंवा त्याच्या शेंगा असे मुळ्यांचे चार प्रकार वापरात आहेत। कच्चा मुळा जास्त औषधी आहे। मलमूत्र प्रवृत्ती तो साफ करतो। दीपक, पाचक, त्रिदोष हारक आहे। मुतखडा विकारात मुळ्याच्या पाल्याचा रस दीर्घकाळ घ्यावा। मुतखडा त्यामुळे विरघळतो किंवा त्याचे बारीक बारीक कण होतात। पांथरी वाढली असता कोवळा मुळा भरपूर खावा। मुळा तापामध्ये पथ्यकर आहे, त्यामुळे अग्निमांद्य दूर होऊन तापाचे कारणही नाहीसे होते। कोवळ्या मुळ्याच्या पानांचा जास्त औषध

0: उपयोग होतो. पक्वमुळा हा वृक्ष उष्ण, पचायला जड आणि शारीरिक कष्ट करण्याकरता उपयुक्त आहे. मूळ व्याध, पोटातील कृमी, पक्वाशयात वायू धरणे याकरता पोसलेला मुळा मीठ लावून खावा. अजीर्ण, अपचन त्यामुळे दूर होते. सुकलेला मुळा पचावयास हलका आणि कफ वात विकारात उपयुक्त आहे. वाळलेल्या मुळ्याचे चूर्ण विषावर उत्तम उतारा आहे. डिंगरी किंवा मुळ्याच्या शेंगा वातनाशक, गुणाने उष्ण पण उत्तम पाचक आहेत. मुळ्याचे बी लघवी आणि शौचास व्यवस्थित होण्याकरता उपयुक्त आहे. मुतखडा मोडण्याकरता मुळ्याच्या बियांचे चूर्ण खावे. यानंतर डिंगऱ्या पालेभाजी. जून मुळ्याच्या शेंगा औषधी गुणाच्या आहेत. डिंगऱ्या मलावष्टंभक, तीक्ष्ण आणि गुरु गुणाच्या आहेत. बियांचा लेप, गंडमाळा, दडसगावी, अर्बुद, शिबे या विकारांमध्ये बाह्योपचारासाठी उपयुक्त आहे. मुतखडा, कष्टसाध्य गाठी, जुनाट सूज या विकारांमध्ये डिंगऱ्याची भाजी खाल्ल्याने खूप फरक पडतो. मित्रांनो, आता आपण मेथीबद्दल जाणून घेऊया. मेथी हे मधुमेहींना वरदानच आहे. चवीच्या दृष्टीने पालेभाज्यांमध्ये मेथीचे फार मोठे महत्व आहे. मधुमेहाच्या प्राथमिक अवस्थेत मेथीची भाजी नियमित खाल्ली तर मेथी पूड मिसळून गव्हाची पोळी खाण्याची पाळी येत नाही. मेथीची पालेभाजी खाल्ल्यामुळे लघवीचा वर्ण देखील सुधारतो. भूक सुधारते, पाचक स्त्राव वाढतात. बाह्योपचार म्हणून मेथी पालेभाजीचा लेप दुखणाऱ्या सांध्यावर करावा, त्यामुळे दुःख कमी होते. केस गळणे, कोंडा, केस निर्जीव होणे याकरता मेथीच्या रसाने केस धुवावे. मित्रांनो, यानंतर राजगिरा पालेभाजीची माहिती घेऊया. राजगिरा बियांचा आपण वापर करतोच, परंतु राजगिरा पालेभाजी रक्तशुद्धीकरिता फार उपयुक्त आहे. गंडमाळा, क्षय, लघवीची जळजळ या विकारांमध्ये ही पालेभाजी किंवा त्याच्या पानांचा वाटून लेप करावा. शरीर स्वास्थ्याकरिता लागणारी सर्व द्रव्ये राजगिरा पाने किंवा बिया या दोन्हीही उपयुक्त आहेत. तर मित्रांनो, याबरोबरच आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती.
1: नमस्कार, आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. खुश राहो, खुशियां बांटो.

0: नमस्कार, आप उन्हें कटाए रेडियो पुनीरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार मित्रांनो, विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व। विश्रांतीपूर्वी आपण मुळा, डेंगऱ्या,

राजगिरा या पालेभाज्यांबद्दल माहिती घेतलेली आहे. तर मंडळी, याबरोबरच आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात म्हणजेच शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. यानंतरची पालेभाजी आहे शतावरी. शतावरीची पाने अगदी बारीक असतात. लहान मुलांच्या जुलाब, पित्त होणे, दातांचा त्रास या विकारांमध्ये याचा रस दिला जातो. याची पाने पौष्टिक असतात. कंदातील स्तन्य जनन हे गुण पानांमध्ये अल्प प्रमाणात असतात. कुंडीत शतावरी शोभेकरिता लावतात. त्यातील पानांचा ताजा रस ताकद कमावण्याकरिता उपयुक्त आहे. गोवर, कांजण्या, जीर्णज्वर, कडकी या विकारांमध्ये शतावरीची पालेभाजी पथ्यकर आहे. आता यानंतर हादगा. हादग्याची फुले पांढरी आणि जांभळ्या रंगाची असतात. चणापीठ पेरून हादग्याच्या फुलांची कोरडी भाजी फारच चविष्ट होते. मित्रांनो, पूर्वी मिळणाऱ्या अनेक भाज्या हल्ली दिशेनाशा झालेल्या आहेत. हादग्याला अगस्ता असे संस्कृत नाव आहे. आयुर्वेदीय औषधीकरणात मनशीळ शुद्धीकरणाकरिता हादग्याच्या पानांच्या रसाचा वापर सांगितलेला आहे. ठेचाळलेल्या भागावर किंवा जखमेवर याची पाने ठेचून बांधावी, त्यामुळे जखम लवकर भरून निघते. तर श्रोत्यांनो, आता आपण आपल्या कार्यक्रमातील शेवटच्या पालेभाजीकडे वळूया आणि ती म्हणजे शेपू. याच्या उग्रवासामुळे हिचा वापर खूपच कमी होतो. शेपूची पालेभाजी वात आणि कफविकारात फार चांगली आहे. शेपूची पाने स्वच्छ जर धुवून घेतली तर तिचा उग्रपणा खूप कमी होतो. अग्निमांद्य, पोटफुगी, गॅस, कुपचन या विकारांमध्ये लगेच गुण देणारी ही पालेभाजी आहे. सोबत जिरे आले वापरावे. लहान मुलांच्या पोटदुखी, जंत, कृमी या तक्रारींवर एकवेळ दिलेली भाजी काम करते. ज्या स्त्रियांना मासिक स्त्राव व्यवस्थित येत नाही त्यांनी काही दिवस शेपूची पालेभाजी खावी, नक्की फायदा होतो. गळवे पिकण्याकरता शेपूच्या पानांचा लेप करावा. गंडमाळा विकारात पोटात घेण्याकरता आणि बाहेरून पानांचा लेप अशा दोन्ही करता शेपूच्या पानांचा वापर करतात. मंडळी, आता नेहमीप्रमाणेच काही अत्यावश्यक सूचना. तसं पाहिलं तर पालेभाज्यांमुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही, तसे कोणतेही वैज्ञानिक कारणही नाही आणि हे सर्व उपचार आयुर्वेदानुसारच आम्ही सांगितलेले आहेत. पण तरीही कोणतीही गोष्ट वापरण्याआधी त्याचा संतुलित मात्रेमध्ये प्रयोग करण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. त्यामुळेच काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे ठरते. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पालेभाजीचा आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी वापर करणार असाल तर तत्पूर्वी तज्ज्ञांचा किंवा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे याचा अतिवापर किंवा दुरुपयोग होणार नाही आणि आपण सुरक्षित राहाल. तसेच कोणतीही पालेभाजी वापरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी झाली तर त्याचा उपयोग त्वरित बंद करा आणि वेळीच डॉक्टरांकडे जा. तर श्रोत्यांनो, याबरोबरच आपण आपल्या आहारातील पालेभाज्यांचे महत्व हा भाग येथेच संपन्न करत आहोत. पुन्हा भेटू रंगनवेच्या नवीन सदरात एका नवीन विषयाला घेऊन.